0: क्लास तुमको वाफी।
1: आनक एच यार मतुरी रदिमान फिसमान अरेक फ्यून मास तिंतानक युंदान दाद तिमान रुचुरुच फैनेने फट्रुटगन तोंब्री ह्यान चेओ आरेफा सकिपुटगन नुन्या बेन ल्यावजानन कसावुलाइना बेन तानन रामजुनगुन्ना आज तो मनाए चनाओ फच मुंबनाओ कूर जो वे देश के तुझाओ सौर का जन रियमांट रच फटा तो कूर जे अले निफ सैना नजे याद निफ याईना को फेन जावा मिफा मा मीला चाई ताक तूर ए फंतौना मार जाओ सुफ न्याफ नाम नौ जान जाम फुमारा ने मेर चेर चौंत साइन सिंतेत क्या न्यास अमनुक निमा स्वां उसा काफ़ चिकने ना दवे इन राय मां नेफ न्यूफ निसारेत नितातेरा को जंबूला नुटसेक तातोची निश्यान मात वुला तो उम्पेला ताना चिकनु केंद्री ना चीपिक नेफ लासन रे नौ इव्दियाना तापदांबा anapena natoloko ary ny ambono ny angambo raha misy te hatao akanjo anatomoanao fa mamiry firy loatra tiririnitsika ity nefa iha tsy matory fahadalana ny andala resak'olo nefa lanaka ka ny ady sainyray no enti ny ampatory zanaka tsy hitamory sombonaiko efa miady be ny saika raha mpitsofotsiny azy ifindratrany ny atao varatra ka izano karamainy mety ho vitanino karatra kanjo reko indray izao fa ny lala no sakanana raha mpitsovamaray isy mantsy fitokanana atao kaikitsika ato ka nisy areto izay mandeha dia avily avoko fa andalo ireo lehibe ary izay lay mahavo sady mahavaky fo ny mpitroniko tahakanay fa tao maro nietraketraka tongatonga fotsiny eny ka dia mahaketraketraka nefa etsy matory mikipi ka mikipi ary azo mena tsy dada sy ny redirediny fefa tafaloatra loatra ny ahy asy tebitebiny miondana sombonainy